आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमे निमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 8 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगात कुणीही सुखी नाही असं समर्थ सांगतात. पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असं आपण मानतो. खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजीच नाहीत असं म्हणून चालेल का? मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आलं आहे असं आपण म्हणतो. आणि त्याबरोबरच फळाच्या अपेक्षेनं कर्म करून पुढच्या जन्माची तयारी आजच करू लागतो. पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही. कर्मामध्ये आजपर्यंत मोठमोठे लोक गुंतून राहिलेले आहेत. जन्माला आलो तो जन्माचं सार्थक करून घेण्याकरता, पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग आहे? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा दुसरीकडेच असतो. त्याप्रमाणे देहाचं देहपण जीव असेल तोपर्यंत, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचं देहपणही नाहीसं होतं. आत्म्याच्या संयोगानं सगळं काही चालतं. एका गृहस्थाला फार काम असायचं, जेवायला फुरसत मिळायची नाही, तर त्याच्या आईनं त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा काही वस्तू ठेवल्या आणि सांगितलं की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिलाय आणि सांगितलं की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही आणि फार सुख होईल. एका गृहस्थाचं त्याच्या भावाशी भांडण होतं. त्यांना जेव्हा आपलं मृत्यूपत्र केलं तेव्हा त्यामध्ये लिहिलं की माझ्या प्रेताला, माझ्या शवाला माझ्या भावाचा हातसुद्धा लागू देऊ नका. काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा आहे! अहो, आज आपल्याला जे करणं योग्य आहे ते करायचं सोडून मनुष्य कालचं आणि उद्याचं पाहत बसतो. पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असतं, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगलं वागणं जरूर आहे. तसं न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करत बसणं म्हणजे जे करू नये ते करणं हे मायेचं लक्षण आहे. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते, पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारामध्ये नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी झाली. रामाच्या इच्छेनं सगळं काही होतं आहे ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे
1: भावार्थ दासबोध. भाग 22, निरूपणकार पद्मा.

प्रदेश पांडे, दशक दुसरे, समास सातवा, सत्वगुण वर्णन। तपस्वी बैरागी आले त्यांना राहण्यासाठी जागा देणे हा सत्वगुण। घरामध्ये काही नसले तरी येणारा अतिथी विनमुख जाऊ नये म्हणून शक्तीनुसार त्याला काहीतरी देतो तो सत्वगुण। ज्याने जिभेवर ताबा मिळवला, ज्याची वासना तृप्त झाली, ज्याला कोणतीही इच्छा उरली नाही तो सत्वगुणी जाणावा। प्रपंचामध्ये आघात होतात, घडणारे घडतच राहते, तरी देखील ज्याचे चित्त डळमळीत होत नाही तो सत्वगुण। एका परमेश्वरासाठी ज्याने सर्व सुख सोडले, देह परमेश्वराला अर्पण केला तो सत्वगुण। विषय वासना निर्माण झाली तरी ज्याचे चित्त डळमळीत होत नाही, धैर्य कमी होत नाही, विविध संकटांनी ग्रासले, भूक तहान यांच्यामुळे ग्रासला तरी निश्चय कायम ठेवतो तो सत्वगुण। श्रवण आणि मनन निजध्यासाने समाधान, ज्यातून आत्मज्ञान झाले तो सत्वगुण। ज्याला अहंकार नाही, जो अनासक्त आहे, ज्याच्याकडे दया आहे तो सत्वगुणी जाणावा। सर्वांशी नम्रपणाने बोलतो, मर्यादेने वागतो, सर्वांना आनंदित करतो तो सत्वगुण। सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, कोणाला विरोधास वाव देत नाही, परोपकारासाठी जीव अर्पण करतो तो सत्वगुण। स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचं काम करावं, मरण आलं तरी कीर्ती मागे उरवावी तो सत्वगुण। दुसऱ्याचे दोष पाहत नाही, समुद्राप्रमाणे ज्याचं हृदय विशाल आहे तो सत्वगुण। वाईट बोल सहन करणे, प्रत्युत्तर न देणे, आलेला राग आवरणे हा सत्वगुण। अन्याय करून गांजतात, त्रास देतात, नाना प्रकारे पीडा करतात तरी ते मनात ठेवतो तो सत्वगुण। शरीराने जी सहन करणे, दुर्जनाकडे लक्ष न देणे, निंदकावर उपकार करणे हा सत्वगुण। मन भलतीकडे धावते ते विवेकाने आवरावे, इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण। चांगली कृती करावी, वाईट कृती त्यागावी, भक्तीची वाट धरावी तो सत्वगुण। ज्याला सकाळी लवकर स्नान करणे आवडते, पुराण श्रवण करणे आवडते, नाना देवतांची पूजा करणे आवडते, मंत्र म्हणणे आवडते तो सत्वगुण। पर्वकाळ असेल तर वसंत पूजेसाठी तयार राहतो, साधू संतांची जयंती साजरी करतो तो सत्वगुण। विदेशी मरण आलेल्यास संस्कार देणे, मदत करणे हा सत्वगुण। एखाद्यास कोणी मारत असेल तर त्याच्याकडे जाऊन त्याला मारण्यापासून परावृत्त करतो, जीव बंधनापासून मुक्त करतो तो सत्वगुण। शिवलिंगावर अभिषेक करतो, नामस्मरणावर विश्वास ठेवतो, देवदर्शन करतो तो सत्वगुण। संत पाहून दर्शनासाठी धावतो, भक्तीमुळे त्याचे हृदय उचंबळते तो संतांना सर्व भावे नमस्कार करतो हा सत्वगुण आहे। ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्यामुळे त्याचा वंश उद्धरला तो सत्वगुणामुळे ईश्वराचा अंशच झाला। तो इतरांना सन्मार्ग दाखवतो, लोकांना हरिभजनास लावतो, अज्ञानी माणसाला ज्ञान देतो तो सत्वगुण। पुण्यसंस्कार आवडतात, प्रदक्षिणा नमस्कार करतो, त्याचे पाठांतर भरपूर असते तो सत्वगुण। भक्तीची अंतःकरणपूर्वक आवड असते, त्यातून तो ग्रंथनिर्मिती करतो, धातूच्या विविध मूर्तींचे पूजन करतो तो सत्वगुण। देवाची उपकरणे स्वच्छ करतो, विविध साहित्य आसने वस्त्रे नीट ठेवतो तो सत्वगुणी। दुसऱ्याचे दुःख ते आपले दुःख, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख, वैराग्य पाहून आनंद होतो। दुसऱ्याचे भूषण ते आपले भूषण, दुसऱ्याला दोष देणे म्हणजे आपल्याला दूषणे देणे, दुसऱ्याच्या दुःखामुळे दुःख होणे तो सत्वगुण। आता हे बरेच वर्णन केले। ज्याचे चित्त देवधर्माकडे असेल, जो कामनारहित देवाचे भजन करीत असेल तो सत्वगुण होय। असा हा सत्वगुण संसार सागर तारणारा आहे, त्याच्यामुळे ज्ञान मार्गाचा विवेक जागृत होतो। सत्वगुणामुळे भगवत भक्ती, सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्ती होते, सत्वगुणामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते, अशी ही सत्वगुणाची महती असून थोडक्यात यथामती सांगितली। श्रोत्यांनी सावध होऊन पुढील कथेकडे लक्ष द्यावे। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास सप्तम

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

ఓం నమః శివాయ. శ్రీ సరస్వత్యై మహాలక్ష్మై మహాకల్యై చ నమో నమః. శ్రోతేవ నమస్కార్. ఫాల్గున్ వద్య ప్రతిపదేలా వసంతోత్సవారంభ హోత అస్తు. ఆమ్రకుసుమ ప్రాశన म्हणजेच आंब्याच्या मोहराचा स्वाद घेणं आणि अभ्यंग स्नान करणं अशी आपली प्राचीन भारतीय परंपरा आहे. अवघ्या 15 वड्यातच चैत्राचं आगमन होतं, तेव्हा चैत्राची नवलाई नटलेली असते. उन्हाच्या झळा बसत असल्या तरी जाई जुई मोगरा गुलाब आणि वाळा धुंद करत असतात. चैत्राच्या नवलाईनं नटलेलं असंच हे एक गाजलेलं जुनं गाणं आहे, पहिली मंगळागौर. या चित्रपटातलं बाबूराव गोखले यांचं गीत आहे. दादा चांदेकर यांच्या चंदेरी स्वरसाजामध्ये युगल स्वर लाभलेले आहेत लता मंगेशकर आणि स्नेहप्रभा प्रधान यांचे.

चैत्राच्या नवलाईनं नटलेलं पहिली मंगळागौर या चित्रपटातलं बाबूराव गोखले यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. दादा चांदेकर यांच्या संगीत नियोजनामध्ये युगल स्वर लाभले होते लता मंगेशकर आणि स्नेहप्रभा प्रधान यांचे. श्रोते हो, चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी तृतीया असते, गौरीची तीज असंही म्हणतात. या दिवशी अनेक घरांमध्ये माता पार्वती अन्नपूर्णेचं अर्थात चैत्रा गौरीचं आगमन होत असतं. ही चैत्रा गौर महिनाभर म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेपर्यंत माहेरी असते. चैत्र पौर्णिमा होताच चैत्रा गौरीचा हळदी कुंकू करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. ही प्राचीन परंपरा अनेक घरांमध्ये आजही मोठ्या थाटामाटात संपन्न होत असते. हेच वर्णन करणारं कुंकवाचा करंडा ह्या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकूया. प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आहे. हळद कुंकू लावणे हा धर्मनारीचा, मांडू याग सोहळा हा चैत्र गौरीचा, मांडू याग सोहळा हा चैत्र गौरीचा.

श्रोते हो, चैत्र आणि वसंत ऋतू यांचं घनिष्ठ नातं आहे. वसंतालाच ऋतुराज असं म्हटलं जातं. नवपालवी, नवनिर्मिती, रसवत्ता, रसरंजन यासाठी जे चैतन्य असावं लागतं, जे आकर्षण निर्माण व्हावं लागतं, तेच चैतन्य आणि आकर्षण ह्या ऋतुराज वसंतामध्ये निर्माण होत असतं. असंच काहीसं रसरंग गंध वर्णन मदनाची मंजिरी या नाटकातल्या विद्याधर गोखले यांच्या पदामध्ये आहे. पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांच्या संगीत नियोजनामध्ये हे नाट्यगीत गायलेलं आहे मधुवंती दांडेकर यांनी. ऋतुराजा आजवनी आला, ऋतुराजा आजवनी आला, नवसुमनांचा नवकलिकांचा बहर घेऊनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज

श्रोते हो, उत्पत्ती स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे. उत्पत्ती ब्रह्मदेवाकडे, सगळी रसनिर्मिती आणि नवनिर्मिती घडते ती ह्या ऋतुराज वसंतामध्ये. मेलन आणि बीजारोपणाचा हा मधुर काळ असतो. सृष्टीची स्थिती भगवान विष्णुदेवांकडे आहे. भरण पोषण पालन करणं विष्णुदेवांचं कर्तव्य. थोड्याफार प्रमाणामध्ये हे भरण पोषण पालन सगळ्या ऋतूमध्ये घडत असतं. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असं हे ऋतुचक्र. शिशिरामध्ये पानगळ होते, पतझड असंही म्हटलं जातं. उत्पत्ती स्थिती आणि लय, लयतत्व त्याचे अधिपती भगवान शंकर, लयतत्व शिवाकडे असतं. पानगळ अर्थात शिशिर ऋतू म्हणजे गळून पडणं होय. पतझड, भगवान शंकरांचा संहार हा नवनिर्मितीसाठी असतो. ज्याप्रमाणे आपण आपला मोबाईल म्हणा, संगणक म्हणा, लॅपटॉप म्हणा, गच्च भरल्यानंतर अनावश्यक फाईल्स डिलीट करत असतो, त्याचप्रमाणे या सृष्टीचक्रामध्ये जे जे अनावश्यक वाटतं त्याचा नाश भगवान शंकर करत असतात. एकदा का पानगळ झाली की पुन्हा नव पालवी, चैत्र फुलोरा असं हे सृष्टीचं ऋतुचक्र होय.

श्रोते हो, आत्ताच आपण सुभद्रा हरण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत ऐकलं. प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत गायलेलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. काक कृष्ण पिक कृष्ण को भेद पिक काकयो हो, वसंत समये प्राप्ते काक काको पिक पिकहा. कावळा ही काळा आणि कोकिळ ही काळा, मग या दोघांमध्ये फरक तो काय हो? तर वसंत ऋतूचं आगमन होताच कावळा तो कावळा आणि कोकिळ तो कोकिळ हे आपोआप सिद्ध होतं. वसंतामध्येच कोकिळ पंचमामध्ये गात राहतो, तेव्हा कंठ मागायचाच तर तो ह्या कोकिळ पक्षाकडे मागावा.

0: श्रोतेहो, आताच आपण छंद प्रीतीचा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकलं, ज्याला स्वरसा आज राम कदम यांचा लाभला होता. बरे तर श्रोतेहो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवने, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमे निमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजी श्रद्धा. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्तीसंगीताचा. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देनदाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वरसंध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती अच्छमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 8 ऑक्टोबर. भारतात दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. 1932 रोजी आजच्या दिवशी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती. आजच्याच दिवशी 1959 मध्ये पुणे विद्यापीठातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना डिलीट ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात आली होती. 2001 रोजी अमेरिकेत यूए होमलँड सिक्युरिटी याची स्थापना झाली होती. 2005 मध्ये काश्मीरमध्ये 7.6 रिश्टर तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता, ज्यामध्ये 87,000 अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 1935 रोजी आजच्याच दिवशी भारतीय प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा जन्म झाला होता. 1936 मध्ये प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू लेखक प्रेमचंद यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरात उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्यानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाहन आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाहन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाहनाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेले वाहन जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाहनं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निव्वळ एकाच वाहनाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे, सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी, पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळं पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनी सुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: संदेश.

0: शिवाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रही हूँ विश्वास। टाइम चेक, टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हम लव जवान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, हसरत जयपुरी यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात जाने अनजाने या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं. जुगनू चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात, गुलशन बावरा यांचं गीत हात की सफाई या चित्रपटामधलं. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी कार्यक्रमात हे गीत आहे रमेश पंत यांचं सुरक्षा या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार मंधाणे आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मन की आखे या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत वाणी जयराम आणि मुकेश यांनी गायलेलं। गीतरचना नक्षलाल पुरी यांची, संगीत दिलं आहे जयदेव यांनी। आणि हे गीत ऐकूयात मान जाइये या चित्रपटामधलं।

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये दर्द का रिश्ता या चित्रपटामधलं गीत. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सरगम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत सरकारी विमसाप या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: दसरा, दिवाळी आणि आढावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत कानेटकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. गहरा जख या चित्रपटामधलं निदा फाजले यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि सपन चक्रवर्ती यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल द. बर्मन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं जाने अनजाने या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्या पुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे रत्नदीप या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात।

कार्यक्रमात आता ऐकूया नक्षलालपुरी यांची गीतरचना मान जाइये या चित्रपटामधली. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे जयदेव यांचं.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत, राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत। संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
2: सॉरी

0: गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: बर.
0: माडी

0: पश्यामची भागाबाई पाणी तिच्या जन्माची झाली काही
1: बरोबर काय
0: कुडप.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 8 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचे निधन. बेस्ट सेलिंग ब्रिटिश कादंबरीकार आणि वादग्रस्त माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांचे सोमवारी वयाच्या 86व्या वर्षी ॲडम अँड ईव्ह या अखेरच्या कादंबरीच्या प्रकाशनाआधी एक दिवस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकाशक हार्पर कॉलिन्स यांच्या निवेदनानुसार आर्चर यांचे त्यांच्या घरीच आकस्मिक निधन झाले. कमालीचे लेखक आणि सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेले राजकारणी म्हणून आर्चर यांचे आयुष्य यश अपयश आणि संघर्षांनी भरलेले होते. 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी लेखन केले. चुकीच्या गुंतवणुकीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी त्यांना लेखनाने मोठी मदत केली. त्यांची पहिली कादंबरी नॉट अ पेनी मोर नॉट अ पेनी लेस 1976 प्रसिद्ध झाली. ती त्यांच्या स्वतःच्या आर्थिक संकटाच्या अनुभवांवर आधारित असल्याचे मानले जाते. जगभरात त्यांच्या पुस्तकांच्या 30 कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या. ब्रिटनच्या राजकारणातही मोठी झेप घेतलेले आर्चर मार्गरेट थॅचर यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षातील प्रभावी नेते ठरले. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताची विजयी सलामी, श्रेयस अय्यरचे आक्रमक शतक. नमन धीरच्या अचूक गोलंदाजीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजवर 8 विकेटनी सहज मात केली. विंडीजने दिलेले 172 धावांचे लक्ष भारताने 14.4 षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये ही लढत झाली. लक्षाचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात केली. त्याने 3 चौकार आणि 1 षटकारासह 10 चेंडूतच 21 धावा फटकारल्या. मात्र पॉवर प्लेमध्ये फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. वैभव सूर्यवंशीच्या ऐवजी पसंती मिळालेला संजू सॅमसन पुढच्याच षटकात बाद झाला, त्यामुळे लढतीत थोडी रंगत येईल असे वाटले होते. मात्र श्रेयस अय्यर आणि ईशान किशनने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना संधी न देता दमदार खेळी केली. त्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 102, तर ईशान किशनने 27 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 37 धावा केल्या. श्रेयस अय्यरचे हे आंतरराष्ट्रीय T20 पहिलेच शतक ठरले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. ऑक्टोबर हीटचा फटका, पारा 35 अंशांवर. परतीच्या पावसाने ओढ दिल्यानंतर सप्टेंबरपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. गेल्या 6 दिवसापासून उन्हाळ्याच्या झळात अधिक तीव्र झाल्या असून शहराचे कमाल तापमान 35 अंशांवर पोहोचले आहे. सध्याच्या ऑक्टोबर हीटमुळे दिवसा कडक ऊन तर रात्री गारवा राहत असताना कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे. गेल्या 6 दिवसात शहराचे कमाल तापमान सातत्याने 34 आणि 35 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे. वाढत्या उकाड्याने आणि तीव्र उन्हाने नाशिककर चांगलेच घामाघूम होत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून शहरात कोरडे आणि निरभ्र हवामान पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरातच हवामानाच्या पाऱ्याचा अंदाज घेतला असता 2 ऑक्टोबरला उच्चांकी 35.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जनमानसावर परिणाम होताना दिसत आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. यात्रोत्सवासाठी अतिरिक्त वाहनतळ, ईदगाह मैदानासह बसस्थानकातही पार्किंगची तयारी. ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिराच्या नवरात्रोत्सवाला 11 ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. यात्रोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने पार्किंगचे नव्याने नियोजन केले आहे. ईदगाह मैदानासोबतच महामार्ग बसस्थानक परिसरासह इतर ठिकाणी अतिरिक्त वाहनतळे उपलब्ध करून देण्यात आली आहे. 4 दिवसापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी वाहनांच्या पार्किंगसाठी केवळ ईदगाह मैदानाचा पर्याय विचाराधीन होता. मात्र शहराच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांना मोठा फेरा मारावा लागू नये, तसेच चांडक सर्कल परिसरातील वाहतूक कोंडी टाळावी यासाठी प्रशासनाने पार्किंगचे पर्यायी ठिकाण निश्चित केले आहे. गोविंदनगर, इंदिरानगर, नाशिक रोड आणि सिडको भागातून येणाऱ्या वाहनांसाठी महामार्ग बसस्थानक, शताब्दी हॉस्पिटल जवळील महापालिकेचे वाहनतळ तसेच ट्रॅव्हल वाहनतळाच्या पाठीमागील रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या नियोजनामुळे भाविकांना मंदिर परिसरात पोहोचणे सोपे होणार असून मुख्य रस्त्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान पार्किंगचे नियोजन स्पष्ट झाले असले तरी रस्त्यांची दुरावस्था हा प्रश्न कायम आहे. रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश ठेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
2: आमच्या संगीत बोलला अत्तर दिशू दिशू दिशू. आता तुमची गट्टी फू बाल 12 वर्ष बोल.

0: अंका राजू सुनला अंका राजू सुनला अंका राजू।
1: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका,
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%,
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट,
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
2: आजच भेट द्या
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे केशवराव भोळे यांनी।

0: हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवूडकर यांचं गीत उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत। ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या, दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही, दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प। आजच भेट द्या
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
0: अटी लागू।
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। चित्रपट आहे सवाल माझा ऐका आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात, ग दि माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं, आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं।

0: इतने गुम माहेर लादाते
1: ओसे
0: गुम माहेर लादाते हो नखवा गुम माहेर लादाते हो नखवा तिचा घोवाला कोकण दाखवा हो तिचा घोवाला कोकण दाखवा।

0: झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो ना

गलब तो टिकवा धनी धरनी लाया गलबताला टिकवा।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोबती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या,
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 54। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार GN जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत। रसिक हो, आजच्या भावगीतांच्या भागाची सुरुवात करूया पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या, गीतकार राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार प्रसिद्ध साहित्यिक पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी राग चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या एका गोड भावगीतानं। हसले मनी चांदणे, जपून टाक पा उल साजणी, नाद तील पैन झणे। एखादं गाणं किती गोड असावं आणि नुसतंच गोड नाही तर किती भाग्यवान असावं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे भावगीत। कारण या गाण्याला लाभला आहे माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्वरसाज। राजा निळकंठ बढे यांचं गीत आणि पुलंचं संगीत म्हणजे स्वरमाणिकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच जो मराठी भावसंगीत शारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतोय बघा। स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं हे गीत आणि पुलंनी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिक त्यांच्या आवाजातून असा काही व्यक्त केलाय की रसिकांना जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता अनुभवता यावी। आणि तीही किती नाजूक, तर जाईची फुलंही तिला बोचतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील। अशी ही नाजूक अभिसारिका आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी किती आतुर झाली आहे बघा। ही जीवाला लागलेली ओढ आणि तिची थट्टा मस्करी करणाऱ्या तिच्या मैत्रिणी त्यांच्याबद्दलचा लटका राग माणिकताईंनी आपल्या स्वरांमधून अतिशय समर्थपणे व्यक्त केला आहे। या कवितेला संगीतकार पुलंनी राग चंद्रकंस या रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून हे गाणं असं काही सहज साकारलं आहे की आजही त्या स्वर चांदण्याच्या बरसातीत रसिक चिंब न्हाऊन निघतात। या गीतातल्या शेवटच्या अंतर्यात कवी म्हणतो, किती किती ग भाग्याची भलतीच ओढ ही कामसुंदराची, नव्हे ग श्यामसुंदराची। कवी राजा बढे यांनी लिहिलेली प्रीतीची भावना व्यक्त करणारी ही कविता शेवटी इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्या कृष्णाची श्यामसुंदराची ओढ लावणाऱ्या उदात्त प्रेम भावनेत ती रूपांतरित होते। ऐकूया हे सुंदर भावगीत।

प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, पटकथाकार, वक्ते, संगीतकार, संवादिनी वादक, तबलापटू, अभिनेते अशी अनेक बिरुद मिरवणारे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपले भाई पु ल देशपांडे उत्तम गायक पण होते बरं का मंडळी. यानंतरचं भावगीत आहे पु ल देशपांडे यांनी गायलेलं. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी ऑगस्ट 1932 लिहिलेली ही भावरचना संगीतबद्ध केली आहे गोविंद नारायण जोशी म्हणजेच संगीतकार जी एन जोशी यांनी. अनिल या टोपण नावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. त्यांच्या गीतांमध्ये एक प्रकारची हळूवार कोमल भावना, निसर्गाची जाणीव आणि सूक्ष्म अंतर्मनातल्या भावनांचे चपखल शब्दांकन दिसते. बाई या पावसानं हे त्यांचं एक विशेष उल्लेखनीय गीत मानलं जातं, कारण त्यात नुसते पावसाचं वर्णन नसून त्या पलीकडे जाऊन मानवी भावभावनांची गुंफण त्यांनी या भावगीतात केली आहे. संगीतकार जी एन जोशी यांचा मराठी भावगीत विकासात फार मोठा वाटा आहे. ते मराठीतील भावगीतांचे आद्य संगीतकार आणि गायक म्हणून मानले जातात. ते HMV कंपनीचे संगीत संचालक आणि निर्माता देखील होते. पु ल देशपांडे यांचा आवाज अत्यंत भावस्पर्शी आहे. या गाण्यात त्यांचे शब्दोच्चार, गाण्याच्या लयेशी त्यांची एकरूपता आणि भावनिक संयम श्रोत्यांना गाण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवतो. पाऊस येतो कधी रिमझिम, कधी मुसळधार, कधी वादळ वाऱ्यासह, तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो. पावसाचे रंग कितीतरी वेगवेगळे असतात. असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला, कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गॅलरीत मनसोक्त धडकणारा, सृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या, प्रत्येकाला वेड लावणाऱ्या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडलं असेल तर ते कवीनं. आपल्या सुंदर शब्दांमध्ये पावसाला बंदिस्त करण्याचं धाडस फक्त हा कवीच करू शकतो. म्हणूनच विविध मराठी कवितांमध्ये आणि गाण्यांमध्ये या पावसाची विविध रूपं उलगडत गेलेली दिसतात. कवींना जसा तो दिसला, भावला, त्यांनी अनुभवला, तसा तो त्यांनी शब्दबद्ध केला, असा हा पाऊस. ऐकूया शब्दात सौंदर्यपूर्ण हळवेपणा असलेली, भावपूर्ण गायनाने नटलेली, सौम्यपणे ओलावलेली ही भावगीत रचना.

यानंतर ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भावगीत. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. मंडळी, 15 जुलै 1937 रोजी जन्मलेले लावणी चित्रपट गीते यामध्ये माहीर असलेले संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी खूप छान भावगीतं देखील स्वरबद्ध केली आहेत. त्यापैकीच आहे हे भावगीत. मी बोलले न काही नुसतेच पाहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले. हे भावगीत अप्रत्यक्ष संवादातील प्रेम आणि विरह यांचं सूक्ष्म दर्शन घडवतंय. शब्दातून विशिष्ट प्रसंग न सांगता मनात भावना दाटून आलेल्या कोमल लहरींचे प्रतीकात्मक भावात्मक विघटन साकारते. या गाण्यात अंतर्मनात जमा झालेली भावना रंगलेली आहे, पण ती बाहेर व्यक्त न झाल्यामुळे सदैव आतच बंद राहिली आहे. बोलायचं असूनही न बोलता नुसतंच पाहत राहिल्यामुळे मनातले मनातच राहिले, हृदयात दाटलेले हृदयातच राहिले. अतिशय हळुवार प्रेमाचे मनोरंग मनातल्या मनात राहिल्याने तिची झालेली कुचंबणा मानसिक संयमित आक्रोश शब्दबद्ध झाला आहे या भावगीतात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक कोमल तरलता आहे. त्यांच्या गायन शैलीतून या काव्याचा निरागसपणा जाणवतो. ऐकूया एक अतिशय शांत विरह संयमित शब्दात आणि संयत स्वरात मांडलेली मनाची व्याकुळता. संगीत विश्वनाथ मोरे, गीत मंगेश पाडगावकर, आवाज सुमन.

मित्रांनो, आता ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि गीतकार ना घ देशपांडे यांनी लिहिलेलं एक सुरेख समुपदेशक भावगीत. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील रहिवासी असलेले गीतकार नागोराम घनश्याम तथा ना घ देशपांडे हे पेशाने वकील होते. दोन प्रेमी युगुलांच्या संसारातील किरकोळ कौटुंबिक भांडणं, मतभेद, वाद इत्यादींमुळे त्या प्रेमिकांनी एकमेकांच्या साथीने मांडलेला संसार मोडू नये अशा समुपदेशक आशयाचं हे भावस्पर्शी भावगीत त्यांनी लिहिलं. या गीतातून त्यांनी प्रेमी जीवांमधील वाद भांडण कवितेच्या रूपात मांडलं आहे. हे भांडण तरी किती गोड, लुडूपुटीचं, क्षणात रुसणं क्षणात हसणं, भातुकली खेळताना बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारं. थोडं तू आण थोडं मी आणतो, दोघांनी मिळून डाव मांडायचा, चिमणीच्या दातानं खाऊ खायचा, निरागस निर्मळ आनंदाच्या खेळाचा डाव मांडायचा. आणि मग दोघांच्या कष्टाने उभा केलेला हा संसार क्षुल्लक अहंकार, स्वार्थ आणि श्रेष्ठत्वाच्या विकाराला बळी पडून काम उडायचा. कवी पुढे त्या दोघांच्या भूमिकेत जाऊन लिहितात, ते दोघे एकमेकांना याबाबत काय म्हणतात ते. आणले तू तुझे सर्व मी आणले, सर्व काही मनासारखे मांडले, तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. लुटुपुटीचं भांडण खरखुरं रूप घेतं तेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचं दुःख, वियोगाचं विरहाचं दुःख शब्दाशब्दातून ठिपकत राहतं. ही भळभळणारी जखम दिवसागणिक वाढत जाते आणि मग ती कधीही बरी होणार नाही याची हळूहळू जाणीव व्हायला लागते, पण तेव्हा फार उशीर झाला असतो. राम फाटक या प्रतिभावंत संगीतकाराला देखील या सहज सोप्या सरळ पण अर्थवाही आशयघन शब्दांची भुरळ पडली. कवी ना घ देशपांडे यांनी मांडलेला शब्दांचा डाव मंत्रमुग्ध करणाऱ्या सप्तसुरांनी रंगवला तो संगीतकार राम फाटक यांनी. आपल्या कवितेत ज्या पद्धतीने कवी ना घ देशपांडे व्यक्त झाले आहेत त्या सर्व भावभावनांसहित बाबूजींच्या गळ्यातून अवतरलेलं हे भावगीत मनाचा ठाव घेतं. आपण त्या भावगीताबरोबर कधी समरस होऊन जातो ते कळत देखील नाही. राम फाटक यांनी राग पहाडी या रागात हे गीत बांधून बाबूजींच्या आवाजात स्वरानंदाचा एक सुरेल डाव मांडला आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीतं. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया एक सुंदर भावगीत. आपल्या मनात काही भावना अशा असतात ज्या बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या पलीकडे असतात. असाच एक अनुभव मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केला आहे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हे भावगीत अनुभवाच्या शब्दांबाहेर जाणाऱ्या अनुभूतींचे वर्णन करतो. काही भावना शब्दात मावत नाहीत. काही स्पर्श, काही नजरा, काही क्षण असे असतात की त्यांना प्रकट करायला शब्द अपुरे पडतात. त्यावेळी मनात न सांगता उमजलेली एखादी गोष्ट अगदी खोलवर खोल मनात रुजते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले या एका ओळीत जणू संपूर्ण एक प्रेमकथा सामावलेली आहे. पहिल्यांदा तिला पाहिलं आणि घडू नये ते घडून गेलं. नजरेतून जणू संवाद झाला. कुणी काहीच बोललं नव्हतं, पण सगळं कळलं होतं. त्या क्षणात आयुष्य बदललं. जीवन गाण्याला नवा अर्थ मिळाला. सूर ताल वेगळा वाटू लागला. माझं मन जे गात होतं त्यालाच स्वतःचा अर्थ सापडला. आणि आजही आठवते ती पुनवेची रात्र. जणू चंद्र उगवलाच नव्हता, तो तर तिच्या डोळ्यात उतरला होता. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे सगळं न सांगितलं तरी समजलं, शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडलं. शब्दात अडकून राहता न येणाऱ्या त्या अनाहूत अंतर्मनाच्या भावना पहिल्यांदाच आपुलकीनं कळणारी ओळख, न करताही घडणारी जादू यांची अनुभूती गीतात व्यक्त होते. हे गीत आपल्याला शब्दांच्या मर्यादेबाहेर जाणाऱ्या भावनांच्या जगात घेऊन जातो. या कवितेत पहिली भेट, तिचा खोल परिणाम आणि त्या नजरेतून निर्माण होणारे गूढ असे प्रेम यांची एक अनुभूती आहे, जिथं शब्द अपुरे वाटतात. काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, त्या समजतात फक्त मनाला. जे अनुभव शब्दांमध्ये बसत नाहीत ते हृदयातून उमजतात. काही न बोलता देखील एकमेकांच्या भावना समजल्या जातात. तुला पहिल्यांदा पाहिलं आणि काही असं घडलं जे कधी होईल असं वाटलंच नव्हतं. त्या अनुभवामुळे आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला. सगळं काही वेगळं वाटू लागलं. भावना इतक्या खोल आणि खास होत्या की त्या बोलून सांगताच आल्या नाहीत. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे गाणं प्रेम, ओळख, भावना आणि त्या न सांगता उमजणाऱ्या अनुभवाचं आहे. संगीतकार पु ल देशपांडे यांनी या कवितेला राग काफी या रागातील सुरावटीच्या संगीतात गुंफलं. त्यांनी कमीत कमी वाद्यमेळ वापरून गाण्याच्या सौंदर्याला गंध दिला, शांत आणि विचार प्रवृत्त करणारा. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून कवितेतील ही भावना आपल्या अंतःकरणाशी भिडते. पंडितजींच्या धीर गंभीर पण भावमय गायकीतून ही कविता अधिक गहिरी होते. ही केवळ कविता नाही, तर ते आहे पहिल्या स्पर्शाचं, नजरेतून उमटलेल्या जिव्हाळ्याचं आणि अशा अनुभवाचं रूप जे शब्दावाचून उमगतं, मनाला भावतं. म्हणूनच ही कविता, हे गाणं आपल्या कायम लक्षात

यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांचीच एक रचना, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. तुला ते आठवेल का सारे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या स्मृतींनी मनात उठलेली हलकीशी तरंगलेली लाट आहे. सौंदर्य, स्पर्श, गंध, संवाद आणि एकांत या सर्व भावना यामध्ये अस्सलतेने मिसळलेल्या आहेत. या गाण्याची ताकद ही त्याच्या संयमित भावनांमध्ये, संवादी शैलीत आणि सूक्ष्म पण प्रभावी रूपकात दडलेली आहे. हे गाणं आजही त्या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करतं ज्यांनी शब्दात मांडू न शकलेलं प्रेम अनुभवलंय. आज ती खूप हळवी झालीय. कवी म्हणतो, दवात भिजल्या जुई परी हे मन हळवं झालं आहे. जुईच्या फुलाच्या पाकळ्या दिसायला मोगऱ्यासारख्या असल्या तरी त्याहून एकदम पातळ असतात. त्यांच्यावर पहाटेचं दव पडलं की त्या अगदी दुःखी भासतात, हळवेल्याशा वाटतात. तिच्या मनाचं हळवेपण पाडगावकर दव टिपल्यासारखं टिपतात अगदी अलगद. केतकीचा वास आणि वाऱ्याचा स्पर्श, निसर्गातील हे घटक प्रिय व्यक्तीच्या सान्निध्याच्या आठवणींना जागवतात. एकत्र घालवले गेलेले क्षण, झऱ्याचा आवाज, फुलांचा परिमळ, झाडांची सावली ही आता केवळ आठवणीतच राहिली आहेत. चिंचेच्या गाभुळ्यासारख्या त्या आठवणी, कधी आंबट तर कधी गोड. आठवतोय ना तुला त्याचा स्वाद. मंगेश पाडगावकर यांच्या काव्यशैलीची खासियत म्हणजे अल्प शब्दात गहन भावना पोचवण्याची त्यांची शैली, जी या गीतात स्पष्ट जाणवते. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी या भावगीताला खूप मनमोहक चाल लावली आहे आणि गाण्याच्या सुरुवातीची ती सतार गाण्याचा प्रसन्न प्रारंभ करते. सुमन कल्याणपूर यांचा स्वर सौम्य, नितळ आणि अत्यंत भावगर्भ आहे. शेवटच्या अंतर्यातील उगीच लाजते, उगीच हसते या ओळींना त्यांनी जी मृदू स्वरछटा दिली आहे ती श्रोत्याच्या अंतर्मनाला भिडते आणि यातली अल्पशब्दातली लाज, हळवेपण सगळं त्या स्वरातून कळतं अगदी शब्दांशिवाय.

मंगेश पाडगावकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. माणसानं कसं जगायचं, सकारात्मक का नकारात्मक, हे आपलं आपणच ठरवायचं असतं. आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, दुःख असो किंवा आनंद, हे सर्व अनुभव घेऊन आयुष्य पुढे पुढे नेत राहावं. उजेड असो किंवा अंधार, वाट नेहमी पुढचीच असावी. आयुष्य ही एक गाण्याची लय आहे, ज्यात आनंद दुःख, प्रकाश अंधार, वाट दिसणे अदृश्य राहणे, हे सर्व मिसळून आयुष्य सुरात वाहत असावं. आयुष्यातील सकारात्मकतेचा प्रसार करणारं हे भावगीत संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलं असून गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हृदयस्पर्शी आवाज, भावनेची ताकद आणि सुरांचा प्रवाह हे गाण्याच्या प्रत्येक ओळीला जीवन देतात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे गाई म्हशी असतात. आपण गाई म्हशींना जे ठेवतो, आपण त्याच्यापासून जास्त जास्त दूध मिळावा हा आपला उद्देश असतो. आपण तसं गाई म्हशीची काळजी तर घेतच असतो, पण काळजी घेत असतानाही गाई म्हशींना बरेचसे रोग होत असतात आणि यामध्ये कधी कधी आपलं बरंचसं नुकसान होते. त्यामध्ये एक रोग म्हणजे थनदाह. थनदाह हा असा रोग आहे की यामुळे शेतकऱ्यावर फारच आर्थिक नुकसानाचा बोजा होतो. तर आपण आज थनदाह या रोगाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. थनदाह हा एक असा रोग आहे की जो प्राथमिक अधिक दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळून येतो. या रोगामध्ये दुधाळ जनावरांचा ओवा, ज्याला सड म्हणतो, त्या सुस्तात आणि दुधात खराबी येते. कधी कधी ओवा दुःखदायक होतो आणि तसाच तो गरम देखील जाणवतो. थनदाह, ज्याला आपण ग्रामीण भागात दगडी असंही म्हणतो किंवा दुधात खराबी येणे असंही पण आपण म्हणतो, अधिकतर हा रोग विभिन्न प्रकारच्या जीवाणूद्वारा उद्भवतो, जे की जनावरांच्या सडावर जखमा होतात आणि ओव्यात झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोचतात व काशेमध्ये प्रवेश करतात. यामध्ये हा रोग तीन प्रकारात आढळून येतो. पहिलं प्रकार म्हटलं तर या रोगाचे निदान दुधाचे परीक्षण केल्यावरच होते, कारण या प्रकाराच्या बाधेत थन सुजत नाहीत किंवा दुधात कोणती खराबी दिसत नाही, हा रोग जास्त नुकसानदायक असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये या रोगबाधेत ओव्याची सूज, दूध नासणे, फाटणे आणि पुष्कळदा दूध अतिशय पातळ आणि पिवळे इत्यादीचे लक्षण आढळते. तिसऱ्या प्रकारामध्ये या रोगात जनावरांच्या ओव्यात रोगकारक जंतू दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करून आपली संख्यात्मक वाढ करीत असतात, दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा नाश करतात. ओवा आकाराने लहान व कडक होतो. हा रोग समजल्याबरोबर पशुचिकित्सालयाशी तात्काळ संपर्क करून आजारी जनावरांचा लवकरच उपचार करावा हवा, अन्यथा या बाधेत दूध तयार करणाऱ्या पेशीमध्ये खराबी येते आणि दूध निर्मिती थांबते. या रोगामध्ये रोग नियंत्रणासाठी आपल्याला जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, जनावरांच्या सडाला इजा होऊ देऊ नये, दूध काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन काढाव्यात, दूध काढण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावे. ज्या सडात खराबी आहे त्या सडाचे दूध शेवटी व ते उपयोगात आणू नये आणि वासरांना पाजू नये. ज्या सडातून खराब दूध येते ते संपूर्ण काढून टाकावे. सडात प्रतिजैविकाची टूप चढवावी, असे किमान 4 ते 5 दिवस करावे. दूध काढण्यापूर्वी कास सॅव्हिलांच्या द्रावणाने धुऊन घ्यावी. सडामध्ये पेनिडिस्टिन NH अथवा टिलॉक्स या औषधाच्या ट्यूब सोडाव्यात. याने गुण आला नाही तर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावा. दूध दोहन पश्चात जनावरे किमान 1/2 तास उभे राहील याची दक्षता घ्यावी. थनदाह या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषध उपचारास खर्च आणि पर्यायाने शेतकऱ्यांना किंवा पशुपालकाचे आर्थिक नुकसान आपल्याला वाचवता येईल.
0: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
1: ओळखले की रे आपल्याला
2: बारा घरच्या तरुणी बारा
1: दिसत बरं का
2: आम्ही

0: प्राप्त होय. कृष्णा बोल रहा.
1: अग चंद्रावळी तुझ चंद्र बळ मला आहे त्याची अटकळ महुमेणाहून तू कोमळ.

हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका या चित्रपटामधलं. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात. विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं देवकी नंदन गोपाळा या चित्रपटामधलं.
1: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात एक गाव बाराभानगडी या चित्रपटामधलं.

0: एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.
1: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शेवूरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: सुरू झालाय दसरा दिवाळीच्या पूर्व तयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: संगीतकार बप्पी लहरी यांच्या सोबत सुलक्षणा पंडित यांनी गायलेले गीत आता आपण ऐकूया। अमित खन्ना यांची गीतरचना, चित्रपट आहे चलते चलते।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
0: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
3: अभिजित आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामधलं गीताला संगीत साज आहे जतीन ललित यांचा.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: गहराई या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेलं गीत आता ऐकूयात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: जयश्री श्रीराम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. इश्क या चित्रपटामधले संगीतकार अन्नू मलिक.

ऐकूया भाई भाई या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. संगीतकार मदन मोहन.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाँ की मल्हार. मियाँ की मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाँ की मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाँ की मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाँ की मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. आता मियाँ की मल्हारमध्ये आधी आलाप गाणार आहे. आलाप हा संगीतोपचाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण आलापीमध्ये जे स्वर गायक प्रस्तुत करतात ते स्वर तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये जाऊन एकदा भिडले की त्यांचा जो एक परिणाम होतो तो आरोग्याला अतिशय उपयोगी असा असतो. ऐका राग मियाँ की मल्हारमधली आलापी.

Ri ta da na ri ta da na nu.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे धर्मा या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.
3: सदा

0: न सत्रह से ऊपर न सोलह से कम, दम सत्रह से ऊपर न सोलह से कम।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी
3: आनंद बक्षी यांची गीत रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत आहे चरस या चित्रपटामधलं।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: आणि आता ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका,
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%,
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
9: आजच भेट द्या,
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातलं या कार्यक्रमात सर्वांना ज्योती चौधरीचा नमस्कार। मनातल्या इच्छा जेव्हा निद्रावस्थेत आपल्या नजरेपुढे दृश्यावस्थेत दिसतात तेव्हा त्याला आपण स्वप्न पडणं म्हणतो। साध्या भाषेत बोलायचं तर मनी वसे ते स्वप्ने दिसे असं म्हणत असतो। या स्वप्नांच्या गमती जमती ऐकूया स्वप्नात पाहिले मी या कार्यक्रमात। तुला हसत बघताना स्वप्न माझे दीर्घ व्हावे, तुझ्या हास्यात विरघळताना स्वप्न माझे सत्यात यावे, खुलताच खळी गालावरी स्वप्नात मी गुंतून जावे, अशा या स्वप्नांवर अनेक कवन झाली, गीत झालेत आणि ही गाणी सुपर डुपर हिटही झाली।

सगळ्या फळ्यांना येणारा सुगंध जागृता अवस्थेत मदहोश करणारा असतो. तुम्हाला माहिती अनेकदा पडलेल्या स्वप्नाने माणसं भारीच प्रेरित होतात, तर कुणी स्वप्न काय सत्यात येणार नाही म्हणून खिल्लीही उडतात. पण चित्रपटातील स्वप्न त्यांची गोष्टच न्यारी. ती म्हणते, चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा, मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. मी दिली वचने तुला अनवाहिल्या शपथात होया, शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा.

काजळ काळ्या आकाशात जेव्हा चंद्र खुणावत असतो लुकलुकणाऱ्या तारकांना रम्य त्या निरोक्षणी ती मुग्ध होऊन त्याचं प्रतिबिंब बघते संत त्या सरितेच्या लहरीमध्ये. त्याची डगांमधली लपाछपी बघून तिला वाटतं, चंद्र हा या तारकांचा रुसवा तर काढत नाही ना.

सोनेरी पहाट उजाडण्यासाठी आपली दृष्टी ध्येयावर खेळवून ठेवावी लागते, तेव्हा स्वप्न सत्यात उतरतात असं म्हणतात. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कोणीही आपल्या स्वप्नांवरही विश्वास ठेवत नसतं. म्हणूनच सकारात्मक असावं स्वप्न पूर्ण होण्यासाठी.

मंडळी स्वप्न बघावी पण अट्टहास नसावा पूर्ततेचा तर इच्छा असावी पूर्णतेची. पूर्णत्वाकडे चालताना भान असावं पैल तटाचं, आयुष्याचं शिखर चढताना पाऊल ठेव विश्वासाचं. कदाचित इथेच गवसेल तुझी स्वप्न नगरी. मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शब्बीर कुमार यांच्या आवाजात इज्जत या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.
2: इज्जत से मरना

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. समीर यांची शब्दरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दिल है के मानता नहीं या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहब्बत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात दूध का कर्ज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची शब्दरचना, मोहम्मद अजीज यांचा स्वर, संगीतकार अन्नू मलिक.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत मुद्दत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरे यांनी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत दो बदन या चित्रपटामधलं. शकील बदायनी यांची गीतरचना, संगीतकार रवी.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. मंडळी, प्रत्येक गुरुवारी आपण इथे भेटत असतो आणि मी तुम्हाला एका नवीन देशातील नवीन शहरात घेऊन जात असते. ही भटकंती आपल्याला माहीतच असेल की फक्त जागांपुरती सीमित राहत नाही, तर तिथला इतिहास, स्थानिक लोकांची भाषा, राहणी, त्यांचे रीतिरिवाज, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टीविषयी आपण माहिती करून घेत असतो. सर्वात प्रथम आपण जातो त्या देशातील इतिहासाकडे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना इतिहासात एवढी गोडी नसेल, पण आपण भटकंती करताना त्या त्या देशांचा इतिहास जाणून घ्यावा असे मला जरूर वाटते. आपण यावेळीही कोरियातील इतिहास बघणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की कोरियाचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी आपल्याला कळते ते सोल येथील नॅशनल म्युझियमला भेट दिल्यानंतर. आपण म्हणतो भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतका हजारो वर्षांचा इतिहास आहे यावर आपल्याला डोळ्यांनी पाहून विश्वास ठेवावा लागतो. आता आपण थोडे कंपन्यांविषयी बोलूया. कोरियातील मोठ्या कंपन्यांचे, आता मोठ्या कंपन्या कोणत्या, तर सॅमसंग, लोटे या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांची उत्पादनं आपण या देशांविषयी काहीही माहीत नसताना रोज वापरत आलेलो आहोत. पण या सगळ्या कंपन्या कोरियाच्या आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? तर आजपासून आपण ह्या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की आपण असे अनेक प्रकार वापरतो, अनेक उत्पादनं वापरतो, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, ओव्हन वगैरे, तर ते वेगवेगळ्या देशातून आलेले असते. आपल्याला एक होमवर्क सांगते की आपण किती उत्पादनं कोरिया या देशातली वापरत आहोत हे सहज एक गंमत म्हणून आपण लिहून ठेवूया किंवा आजपासून बघूया. असो, तर आपण अशा आता आणखी गोष्टींची माहिती घेणार आहोत, ती म्हणजे चेरी ब्लॉसमची. कोरियाने स्वतःची इतकी कौतुकास्पद प्रगती अनेक भागामध्ये केलेली आहे किंवा अनेक ठिकाणी केलेली आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेले असते. जपानला भेट दिल्यावर माझ्याही मनात वाटत होते की आपण तिसऱ्यांदा जपानला जावं, पण नंतर कोरिया त्याचा शेजारी असल्यामुळे आपण कोरियालाही एकदा चेरी ब्लॉसम बघायला जावं असं माझ्या मनात आलं आणि या कारणाने आपण आता चेरी ब्लॉसम बघायला जात आहोत. आता चेरी ब्लॉसम म्हणजे काय, प्रत्येक अनेकांना माहीत असेल की जगातील अतिशय सुंदर असा फुलांचा मौसम म्हणजे चेरी ब्लॉसम हा वर्षातून एकदाच येतो. निसर्गाचे हे अनोखे सौंदर्य पाहायला मला वाटतं प्रत्येकाने जाणे अपरिहार्य आहे. म्हणून कोरियात जा आणि सोल या राजधानीला भेट देताना आपण इथला एकदा चेरी ब्लॉसम बघावा असं मला वाटतं. मंडळी, राजधानी म्हटलं की या शहराविषयी काही खास गोष्टी नक्कीच असतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोल या शहराला राजधानीचा मान गेले कित्येक वर्ष म्हणजे 600 वर्षापेक्षा अधिक मिळालेला आहे आणि इथे आधुनिक आणि जुन्या पारंपरिक संस्कृतीचा संगमही पाहायला मिळतो. कोरियात आपल्याला इतिहास जर बघितला तर कोरियात डच लोकांनीही काही वर्ष राज्य केले आहे, तसेच इथे चिनी राजवटींनी आणि शेवटी जपानी लोकांनी राज्य केले. त्यामुळे इथे तीन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो जो त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. आम्ही जेव्हा इथे फिरत आहोत तेव्हा तापमान 5 डिग्री ते 15 डिग्रीपेक्षा कमी जास्त होताना दिसते. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला आहे आणि अतिशय प्रगत देश आहे. थोडक्यात सांगायचं तर हा मॉडर्न देश आहे. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला असल्यामुळे इथे प्रसिद्ध असे बार्बेक्यू, स्ट्यू, नूडल्स आणि गरम गरम राईस खायला मजा येते, एक वेगळाच आनंद मिळतो. इथे
अनेक खवय्ये मला वाटतं असावेत, त्यामुळेच आणि भारतातील काही रेस्टॉरंट्स किंवा काही खवय्ये इथे पोचलेले आहेत ज्यांची स्वतःची रेस्टॉरंट्स आहेत हे पाहून खूप आश्चर्य आणि अभिमान वाटतो. असो, याशिवाय अनेक बढिया रेस्टॉरंट्स आहेत जिथे खाण्याचे तर थोडे जास्त असतात परंतु भरपूर खाण्यापिण्याची सोय असते. तुलनेने सिंगापूरमध्ये हे असंच आढळतं, परंतु हेच खाणे जरा जास्ती महाग असते. सोल येथील रेस्टॉरंट्स पण स्वच्छ असतात, मॉडर्न असतात आणि खूप गर्दी असलेली असतात. कदाचित आम्ही गेल्याचा सीझन असेल तो, बऱ्याच पर्यटकांची गर्दी दिसली. विशेषतः गँगनाम, सोलुंग, इस्तेवान अशा अनेक जागा लोकांना भटकण्यासाठी आवडतात. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली कॉस्मेटिक इंडस्ट्री, ज्याची उत्पादनं आता भारतातही पोचलेली आहेत. इथे अनेक म्हणजे कोरियाला अनेक प्रकारची चेहऱ्याला आवडणारी आणि चेहऱ्याला सुंदर बनवणारी सौंदर्य प्रसाधने मिळतात. शिवाय मी अनेकांना विचारलं किंवा न विचारताही काही लोकांनी इथून मास्क किंवा क्रीम्स आणण्याबद्दल मला सांगितले. त्यामुळे दक्षिण कोरियाचे नाव या इंडस्ट्रीसाठी भयंकर खूपच प्रसिद्ध होत आहे लक्षात आले. सोल येथील नॅशनल म्युझियम जेव्हा आम्ही पाहत होते तेव्हाही त्या काळात हजारो वर्षापूर्वी अलंकार हे बायकांना आवडत होते, तिथल्या स्त्रियांना आवडत होते. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, कंकण, कंबरपट्टे शिवाय नटलेल्या अनेक वस्तू, स्त्रियांच्या नटनाच्या अनेक वस्तू बघून मला हे वारंवार जाणवलं की काळ बदलला, हजारो वर्ष गेली, फॅशन बदलली, पण बायकांची नटण्याची आवड मात्र तशीच कायम राहिली आहे आणि आभूषण अलंकार घालायची सवय ही तशीच राहणार आहे. तर या नोटवरती, या संदेशावरती मी इथे थांबते, कारण या भागात आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512.

0: आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888. खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
8: रसिक श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिली आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा।
9: श्रोते हो, गेले 2 आठवडे आपण राग शिवरंजनी या रागाचा आनंद घेत होतो, हो ना? रसिक हो, आता एक गाणं ऐकूया।

मंदाडे यांनी गायलेलं हे गाणं आणि त्यातील शब्द म्हणजे दोन वेगवेगळ्या भावभावनांचा पाठशिवणीचा खेळच आहे जणू. एक अजब अशी सुखशांती तर एक अबोध अशी बेचैनी हुरहुर. श्रोते हो, असे भावतरंग सांगणारा हा राग आहे राग रागेश्री. तेव्हा आपल्याला कळालंच असेल की आजच्या आपल्या स्वरसंध्या कार्यक्रमात आपण रागेश्री या रागाची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम ऐकूया रागेश्री या रागाचा विस्तार आणि माहिती.

छोटे हो राग रागेश्री हा खमाज थाटातून आलेला असून ओडव शाडव अशी त्याची जाती आहे. आरोहात ऋषभ आणि पंचम वर्ज असून अवरोहात पंचम वर्ज आहे. हिंदुस्थानी तसंच कर्नाटकी संगीतातही लोकप्रिय असलेल्या या रागाचा समय आहे रात्रीचा दुसरा प्रहर. वादी ग आणि संवादी नी असलेला हा राग शृंगार रस पूर्ण आहे. ऐकूया राग रागेश्री सावनी शेंडे यांच्या आवाजात.

श्रोते हो, शृंगार रसपूर्ण असलेला रागेश्री हा राग अतिशय गोड राग, एखाद्या सुंदर प्रदेशात नेणारा, प्रियाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या एखाद्या तरुणीचं चित्र रेखांकित करणारा हा राग। ही तरुणी एकटेपणा तर अनुभवते आहे, परंतु त्याचवेळी तिला सुखावह करणारी तिच्या प्रियाची आठवणही तिची सोबत करते आहे। आहे ना गंमत? श्रोते हो, ऐकूया संजीव अभ्यंकरांची एक रचना त्यांच्याच आवाजात, राग रागेश।

रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी. आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वरसंध्या. आज आपण स्वरसंध्या या कार्यक्रमात राग रागेश्री मधील शास्त्रीय संगीत ऐकत आहोत. आता ऐकूया जगजीत सिंग यांनी गायलेला राग.

0: तर श्रोते हो, रागेश्रीचं शास्त्रीय संगीत आज आपण ऐकलं. या रागाचा उपयोग करून मदन मोहन यांनी खूप गोड गाणी संगीतबद्ध केली आहेत बरं का. तेव्हा पुढील भेटीत ती आपण नक्की ऐकूया. वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी राधिका जोशी आता आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
1: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
2: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
1: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
2: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
1: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
2: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
1: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
2: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत मवाली या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं. संगीतकार बप्पी लहिरी.
4: जीवन एक सपना है दुनिया.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा व्यवस्था.

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया दिवार या चित्रपटामधला साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग यांच्या स्वरात.

0: जाने किधर किधर कितना घपला हो जाता है।
1: इधर का माल उधर का माल।
2: यार दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
2: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
2: हो लगेच कॉल करतो।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका.
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%.
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट.
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
9: आजच भेट द्या
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: गाडीची?
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
0: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: नमस्कार, मी प्रिया बापट, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: tiens.
1: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: झालाय दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने, चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. सादर करती आरजी श्रद्धा. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 11 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वरसंध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती अच्छामच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका.
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%.
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट.
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
2: आजच भेट द्या
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, मनाचे श्लोक क्रमांक 189.

श्रोते हो, मानवी मनाला कोणत्याही गोष्टींचे मूळ शोधण्याची एक नैसर्गिक इच्छा असते, ओढ असते. ह्या दुर्दम्य महत्वाकांक्षीपणामुळेच अनेक सुखसोयींची साधनं निर्माण झालीत. निसर्गाच्या अनाकलनीय गोष्टीतील गूढ शोधून काढण्यातूनच आज माणूस मंगळ चंद्र याबद्दल जाणून घेऊ शकला, हो ना? तेव्हा मही म्हणजे पृथ्वी ज्या परमेश्वराने निर्माण केली त्या परमेश्वराला जाणून घ्यावे, त्याचेही ज्ञान करून घ्यावे असाच प्रयत्न करावा, अशा परमेश्वराला ओळखावं असं समर्थ सांगतात. ही पृथ्वीच नाही तर त्रैलोक्य ज्या परमेश्वराने निर्माण केलंय त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ज्या क्षणी हे ज्ञान होईल त्याच क्षणी हे सर्व दृश्य जग खरं नाही तर सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर हेच चिरंतन सत्य आहे हे समजेल. आणि हे समजणं हीच ज्ञानाची परमोच्च अवस्था. आणि हे ज्ञान म्हणजेच परमज्ञान. या ज्ञानप्राप्तीमुळे मानवी जीव मुक्तदशेला जातो, त्यालाच समर्थ इथे मोक्ष पावतो असं म्हणतात. तया निर्गुणालागी गुणी पहावे असं समर्थ तिसऱ्या चरणात म्हणतात. निर्गुण निराकार परमेश्वराला सगुण साकार रूपात कसं पाहणार असा प्रश्न पडतो. पण श्रोते हो, त्या निर्गुण निराकार परमेश्वराने विश्वनिर्मितीची जी लीला केली आहे त्या विश्वाचा सगळा पसारा म्हणजे परमेश्वराचंच रूप नाही का? म्हणजेच या चराचर सृष्टीत अंश रूपाने तो प्रत्येक वस्तूत आहे हे जाणून घ्यायला हवं असं समर्थांना इथे सुचवायचं आहे. श्रोते हो, निर्गुणाची एकदम धारणा करता येत नाही हे खरंय. म्हणून सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे किंवा निर्गुणाचे नि भेटी आलो सगुणा संगे याप्रमाणे आधी सगुण आणि मग निर्गुण परमेश्वराला ओळखावं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जरी निर्गुणाची प्राप्ती झाली तरी सगुण उपासना सोडू नये. ते निर्गुण ब्रह्म तुमच्या आमच्या सोयीसाठी सगुणात साकारलं आहे. दासबोधात समर्थ म्हणतात, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. निर्गुण परमात्मा समजत नाही म्हणून प्रतिमेची निर्मिती करावी लागते. श्रोते हो, शेवटी सगुण आणि निर्गुण हे दोन्ही ओळखून झालं की हे दोन्ही सोडायचं आणि गुणातीत व्हायचं. सृष्टीच्या निर्मात्याला जाणून घेऊन सृष्टीच्या रूपातच बघायचं. पण हा सर्व दृश्य अहिकाचा पसारा खरा नाही, शाश्वत नाही हे मनातून ओळखायचं आणि त्यात गुंतून न पडता, आसक्तीत न राहता आत्मानंदात राहायचं. समर्थ आपल्याला हेच पुन्हा पुन्हा स्मरण करून देतात. जय जय रघुवीर समर्थ.

0: आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉइन, प्युअर सिल्व्हर कॉइन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
1: नमस्कार नाशिककर, मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे प्रथमा. गेल्या 7 दशकापासूनच या आवाजाची दहशत, धार आणि आदर आपण सगळेच अनुभवतो आहोत, पण इथून पुढे हा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार नाही याचं दुःख आहे. हा आवाज आता हरपला. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी आली आणि आपल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. पण काही कलाकार कधीच आपल्यापासून दूर जात नाहीत. त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांनी दिलेले संवाद, त्यांच्या अभिनयातून व्यक्त झालेल्या भावना आणि त्यांनी सिनेसृष्टीला दिलेलं योगदान कायम आपल्या आठवणीत जिवंत राहील. आज या महान कलाकाराला आपल्या रेडिओ विश्वासच्या परिवाराकडून आणि तमाम श्रोत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

नाना पाटेकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा वेगळा अंदाज, त्यांचा दमदार आवाज आणि एखादा संवाद ते ज्या ताकदीने सादर करतात त्याची स्वतःचीच एक मोठी ओळख आहे. नानांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड जंजिरा महाराष्ट्र येथे झाला. त्यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर होतं. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता, पण याच संघर्षातून त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट तयार केली. नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन भाषातील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या, विशेषतः गंभीर, वास्तववादी आणि भावनिक भूमिका साकारताना त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी शैली निर्माण केली. क्रांतीवीर, परिंदा, अग्निसाक्षी, अब तक 56, वेलकम अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त संवाद बोलत नव्हते, तर त्या व्यक्तिरेखेला जगताना दिसत होते.

नाना पाटेकर यांच्या अभिनयाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. क्रांतिवीर या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसंच भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचं मराठी रंगभूमीशीही अतिशय जवळचं नातं होतं. रंगभूमीवरचा अनुभव, अभिनयातील बारकावे आणि व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या सिनेमातील अभिनयातही जाणवतो. त्यांच्या संवादफेकीची शैली इतकी प्रभावी होती की त्यांच्या अनेक संवादांनी प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली.

वेलकम या चित्रपटात नाना पाटेकर यांनी साकारलेला उदय शेट्टी हा विनोदी अंदाजातील एक लक्षात राहणारा पात्र ठरला. गंभीर भूमिका असो किंवा विनोदी भूमिका, नाना पाटेकर प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची वेगळी छाप द्यायचे. नाना पाटेकर हे जितके अभिनेते म्हणून आपल्या मनात घर करतात, तितकेच ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील भावतात. महाराष्ट्रातील दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि शेतकरी कुटुंबाची वाढती अडचण पाहून नाना पाटेकर यांनी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत 2015 नाम फाउंडेशनची सुरुवात केली. या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासोबतच जलसंधारणा, नद्या नाले, पुनरुज्जीवन आणि पाणी साठ्यांची कामं करण्यात आली. कारण नानांचा विश्वास होता, शेतकऱ्याला फक्त मदत नाही तर स्वावलंबी होण्यासाठी साधनं मिळायला हवी. म्हणूनच नाना पाटेकर यांचा वारसा सिनेमापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या मातीत, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणि प्रत्येक थेंब पाण्याच्या संवर्धनातही तो कायम जिवंत राहील. शेतकऱ्यांच्या हाताला हात देणाऱ्या या संवेदनशील कलाकाराला मनापासून सलाम. जाता जाता नाना पाटेकर यांच्याविषयी एक आठवण सांगावीशी वाटते. ती म्हणजे नाना पाटेकर हे नाशिकला आलेले असताना रेडिओ विश्वासच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली होती आणि थोडासा का होईना त्यांचा सहवास लाभला होता.

विधाता, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो.

श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम संपवताना मन खरंच जड झाले. ज्यांच्या दमदार आवाजाने, अभिनयाने आणि असंख्य व्यक्तिरेखांनी आपल्या मनावर कायमची छाप सोडली, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आज आपल्यातून निघून गेले. पण काही कलाकार कधीच आपल्यापासून दूर जात नाहीत. त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांनी दिलेले संवाद, त्यांच्या अभिनय

0: त्यातून व्यक्त झालेल्या भावना आणि त्यांनी सिनेसृष्टीला दिलेलं योगदान कायम आपल्या आठवणीत जिवंत राहील. ओम शांती. रसिक हो, या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज जवळच्या.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमी अँड इव्हेंट प्रेझेंट्स आणि विश्वास ग्रुप आयोजित ख्यातनाम गझल गायक संगीतकार पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या 15व्या स्मृती प्रित्यर्थ कहा तुम चले गए या विशेष कार्यक्रमाचं आयोजन सादर करते श्री प्रसाद गोखले आणि सौ वीणा गोखले. शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:15 ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: पैसे पाठवायचेत तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह। आजच वापरा IMPS, विश्वास तुमचाच, साथ आमची। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. ससा तो ससा की कापूस जसा हे बालगीत असो की अष्टविनायक या चित्रपटासाठी लिहिलेलं प्रथम तुला वंदितो कृपाळा हे गाणं असो, दोन्हीही गाणी कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी ज्या सहजतेने लिहिली आहेत की त्यातील शब्दांमुळे आणि चालीमुळे ही गाणी आजही श्रोत्यांच्या लक्षात आहेत. ही गाणी लिहून शांताराम नांदगावकर यांनी एक प्रकारे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. प्रेमगीत असो, बालगीत किंवा चित्रपटगीत असो, शांताराम नांदगावकर यांची गाणी आपल्या हृदयाला भिडतात एवढं मात्र खरं. अशी नजर घातकी बाई ग असाच यावा पहाट वारा, गा गीत तू सतारी तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, दोन बोकांनी आणल्या हो आणला चोरून लोण्याचा गोळा, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या गाण्यांप्रमाणेच अनेक अशी गाणी आहेत जी लागली की आपलं मन त्या गाण्यांबरोबर धावायला लागतं. ग दे माडगुळकरांनी ळ हे अक्षर घेऊन गणनिळा लढीवाळा हे गाणं लिहिलं, तर शांताराम नांदगावकरांनी गायक किशोर कुमार यांना मराठी भाषेतलं ळ हे अक्षर उच्चारताना अडचण होते हे लक्षात घेऊन ळ अक्षर येणार नाही अशी युक्ती वापरून अश्विनी ये ना हे गाणं लिहिलं आणि किशोर कुमार यांच्याकडून ते गाऊनही घेतलं. आज आपण कविवर्य शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं जे गाणं पाहणार आहोत त्याचे शब्द आहेत, धुंदीत गंदीत होऊन सजणा, धुंदीत गंदीत होऊन सजणा, प्रीतीत रंगून जाऊया छेडीत ये प्रीत संगीत सजणा, प्रीतीत रंगून जाऊया. आपल्या आवडत्या प्रियकरावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारी ही तरुणी आपल्या प्रियकराला सांगते आहे, अरे वेड्या जग रहाटी थोडीशी बाजूला ठेव, म्हणजे खऱ्या प्रेमाची धुंदी काय असते, मन कसं वेडं होतं या प्रेमासाठी ते तुला समजून येईल. प्रेमामध्ये एकमेकांना वेळ दिला, एकमेकांच्या मनासारख्या गोष्टी केल्या की ह्या प्रेमाच्या गुलकंदाची खरी लज्जत चाखायला मिळते. जग काय म्हणेल हे वास्तवातले तीन शब्द प्रेमाच्या राज्यात विसरून जा, कारण इथे तिसऱ्या माणसाला आपल्या मनात देखील प्रवेश करायची बंदी आहे. तेव्हा तू जर तो विचार मनातून काढून टाकलास तरच प्रेमाची खरी लज्जत तुला चाखता येईल आणि माझ्याही मनाला त्यामुळे समाधान मिळेल. कुंजातया गंधलेली फुले, कुंजातया गंधलेली फुले माळूनी जाई झुले, गंधातही धुंद झाली चमेली गुलमोहराला भुले, तुझे सखी तुझा सवे धुंदीत गंधीत होऊन सजणा प्रीतीत रंगूनी जाऊया. मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसल्यापासून खरं सांगायचं तर आजूबाजूचं सगळंच वातावरण बदलून गेलंय. बागेतली ही गंध भरली फुलं मला तर मोहात पाडतायतच आणि मला जशी तुझ्या प्रेमाची धुंदी चढली आहे तशीच ही चमेली देखील समोरच्या लालेलाल गुलमोहराच्या प्रेमात पडलेली दिसते आहे. पृथ्वी देखील आपल्या प्रेमात पडल्याचं आकाशाला समजलं की त्यालाही गहिवरून येतं आणि मग त्याच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू आपण पावसाच्या रूपाने पाहतो. पानातुनी रेशमी चांदणे मोहून येई करी, पानातुनी रेशमी चांदणे मोहुनी येई करी, गाण्यातले सूर हे अमृताचे दाटूनी आले उरी, अशी घडी युगायुगांची धुंदीत गंधीत होऊन सजणा प्रीतीत रंगूनी जाऊया. मन प्रसन्न असलं की निसर्गात वृक्षलतांच्या पानापानातून फुललेलं दवरूपात दिसणारं आनंदाचं अदृश्य चांदणं आपल्याला हातावर घेऊन नाचावंसं वाटतं.
गाणं हा तर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. दुःखामध्ये, विरही क्षणांमध्ये नेहमीच साथ देणारे हे सूर आज तू सोबत असताना जणू काही अमृतकणांचा वर्षाव माझ्या मनावर करत आहेत आणि रोमारोमातून खुशीची आणि चैतन्यदायी लहर सर्वांगावर पसरते आहे. त्यामुळे आपल्या मिलनाची ही घडी युगानुयुगे असेच राहावी असंच माझ्या मनाला वाटतं आहे. तूही माझ्याप्रमाणेच खुल्या मनाने या क्षणांचं स्वागत करावंस म्हणजे प्रेमाची ताकद तुलाही खऱ्या अर्थाने कळून येईल. सर्व प्रकारची गाणी लिहून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नांदगावकरांची शब्दरचना अतिशय सोपी आणि मनाला भिडणारी चाल यामुळे ही गाणी आपल्या हृदयावर अजूनही राज्य करत आहेत. अतिशय सोपी आणि सहज शब्दरचना असलेलं हे गाणं संगीत दिग्दर्शक अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलं असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या उडत्या चालीच्या या गाण्यावर आपले पाय आपोआपच ताल धरतात. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: मोहम्मद रफी आणि तलत मेहबूद यांनी गायलेलं आदमी ह्या चित्रपटामधलं गीत ऐकूयात. शकील बदायनी यांचं, संगीतकार नौशाद.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आसमान या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैफे आजमी यांचं गीत धूप छाव या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माय लव्ह या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया बनारसी बाबू या चित्रपटामधलं. शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि चित्रपट दो बच्चे दस हात.

0: करण्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन. चित्रपट चाचा जिंदाबाद.

सबूत या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: दसरा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी वडनेरे सराफांचा मोफत दागिने सर्व्हिसिंग कॅम्प 10 ऑक्टोबर पर्यंत. ठेवणीतले दागिने चांदीच्या वस्तू दुरुस्त करून घ्या. दुरुस्तीसाठी कुठलीही मजुरी नाही. दागिन्यांचा फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आजच भेट द्या.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: अटी लागू.

0: रेडिओ रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिला आहे घनश्याम यांनी. आणि हे गीत ऐकूयात कुवारा बदन या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हसरत जयपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे हमराही या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे. MG हसमत यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात किनारा या चित्रपटामधलं. ऐकूया गुलजार यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

मेरी चाबियां घर की।

0: देखा है मैंने क्यों चिट्ठी है या कविता
1: अभी तक तो कविता है

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, अल्ला रखा. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी.

0: इरशाद इरशाद
1: मैं

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: अंदाज या चित्रपटातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूयात शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत हसते जखम या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा